0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. कार्यक्रमः अस्ति संस्कृतं वदामः इति. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू.

0: नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 22 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. जिथे विश्वास असतो तिथे मार्ग सापडतो, जिथे प्रयत्न असतात तिथे यशाची शक्यता निर्माण होते. आता आजचे दिनविशेष ऐकू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगतेय. वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून हकालपट्टी करण्यात आली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला दिवस होता आजचा. कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली तीही आजच. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास शहराची सुरुवात केली तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. चिरंजीवी कोणी दिले शिवशंकर वरप्रसाद, भारतीय तेलुगू चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते, पद्मविभूषण पद्मभूषण फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचाच. पंडित गोपीकृष्ण कथक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्य दिग्दर्शक व अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हरिशंकर परसाई भारतीय लेखक, विडंबनकार आणि विनोदी लेखक यांचाही जन्म आजचाच आहे. गिरिजा कुमार माथुर हिंदी कवी यांचाही जन्म आजचाच. शंभू मित्रा बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.
1: गुरु चरण सरोज रज निज मन

अध्यात्म आपल्या जीवनातील परिस्थिती स्वीकारून योग्य मार्गाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. मन शांत असेल तर संकटातही मार्ग दिसतो आणि मनात श्रद्धा असेल तर कठीण काळातही आशा टिकून राहते. आपल्या जीवनात मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल ईश्वराचे आभार मानूया, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होऊया आणि गरजू व्यक्तीला मदतीचा हात देऊया. आजचा दिवस एका चांगल्या विचाराने सुरू करा आणि शक्य असेल तर एका चांगल्या कृतीने पूर्ण करा. आता वेळ झालीये आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE गणेश भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामासाठी चांगली सुरुवात होऊ शकते. वृषभ रास, आर्थिक बाबतीत योग्य नियोजन करा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मिथुन रास, नवीन संपर्क आणि संवादातून संधी मिळू शकते. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कर्क रास, घरातील वातावरण आनंदी राहील. जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवा. सिंह रास, कामात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. आत्मविश्वास कायम ठेवा. कन्या रास, नियोजन आणि मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या. सहा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता वेळ झाली एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत रहा वेणू धोनी 90.4 FM KLE.

सकाळ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा, सहकार्यामुळे कामे सोपी होतील. वृश्चिक रास, एखादे महत्वाचे काम पूर्ण होऊ शकते, संयमाने निर्णय घ्या. धनु रास, नवीन कल्पना आणि संधी मिळू शकतात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मकर रास, मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुंभ रास, मित्र आणि सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. आणि शेवटची मीन रास, मन प्रसन्न राहील, कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवा, आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. चला, बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता वेळ झाली आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत राहू 90.4 FM KLE.

0: You were listening to Keli Ayurveda Health Guide on Keli's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का. देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर. विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी, जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ. आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी. फोन नंबर 0831-255-1530 एंड 247-3777 एक्सटेंशन 1530.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एड्स बद्दल जाणून घेणार आहोत. एड्स हा रोग आपल्याला होतो कसा, काय आपण काळजी घेतली पाहिजे आणि काय ट्रीटमेंट आपल्याकडे आहे, या संदर्भात आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर ज्ञानेश मोरकर, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे जनरल मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. सर, आजच्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानते. थँक्यू सर.
1: नमस्कार.
0: आणि आज एड्स बद्दल आपण बोलतोय, तर सर्वात आधी एड्स म्हणजे नेमकं काय?
1: एड्स हा शब्द 1980 साली टर्म केलेला. एच आय व्ही आणि एड्स हे दोन वेगळे प्रकार असतात. एच आय व्ही हे व्हायरस असतं, आणि जेव्हा हे व्हायरस आपल्या शरीरात जातं
0: बर
1: ती प्रतिकार शक्ती कमी केली जाते. CD4 सेल धीमक तर्क खात जात आणि CD4 कमी होत जातं आणि मग एड्स डेव्हलप होतो. हा एड्स हा टर्मिनल स्टेज, शेवटचा स्टेज ऑफ एच आय व्ही असतो.
0: बर, मग म्हणजे एच आय व्ही हा विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर केल्यानंतर जो रोग होतो, म्हणजे शेवटची स्टेज म्हणताय तुम्ही,
1: हो,
0: त्याला आपण एड्स म्हणतो.
1: एड्स म्हणतो.
0: मग सुरुवातीला आपण लगेचच आपल्याला डायग्नोज झालं, एच आय व्ही पॉझिटिव्ह जर आपण आहे असं जर डायग्नोज झालं, तर त्याला थांबवता येतं का?
1: येस, त्याला ट्रीटमेंट आहे. आणि हा अर्ली स्टेज पासून, सुरुवातीपासून ते लेट स्टेज जाऊस्तोपर्यंत, म्हणजे एड्सच्या स्टेज पर्यंत जाऊस्तोपर्यंत 100% थांबवू शकतो.
0: बर.
1: कारण आता प्रत्येक गव्हर्नमेंट सेंटरमध्ये, प्रायव्हेट सेंटरमध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे, ज्याने करून पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो.
0: मग एच आय व्ही आणि एड्स या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे?
1: एच आय व्ही हा व्हायरस आहे.
0: बर.
1: ज्याला व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो, जसं टीबीचे जे जंतू असतात जसं आपल्या शरीरात गेले इनहेलेशन केल्यानंतर, तर सगळ्यांनी टीबी असं होत नाही, डिफेन्स मेकॅनिझम. तसं हे व्हायरस आपल्या ज्या बॉडीमध्ये एंटर होतं, हळूहळू हे जे CD4 सेल्स असतात, जे प्रतिकार शक्तीचे जे सेल्स असतात, ते एच आय व्हायरस खात जातं, ते ऑटोमॅटिकली ते सेल्स मरत जातात. त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्याच्यानंतर मग आपले वेगवेगळे टाईपचे इन्फेक्शन बॉडीमध्ये डेव्हलप होतात आणि त्यांनी आपण ट्रीटमेंट केलं नाही, मग शेवटच्या स्टेजमध्ये होतं, जे आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं असणार की एकदम माणूस अशक्त झालेला, एकदम रोगीसारखं वाटणार, खाणं पिणं कमी, बेड रिडन, हे सगळे एड्सचे लक्षण आहे.
0: मग हा आपल्याला होतो कशामुळे सर?
1: नॉर्मली कसं होतं, हा सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज, म्हणजे शारीरिक संबंध केल्यामुळे, ते पण कसं परस्त्रिया जी पॉझिटिव्ह असले तरच होतो. मल्टिपल पार्टनर्स, ज्यांना सवय असते की आपल्याला वेगवेगळे पार्टनर्स पाहिजेत, अनप्रोटेक्टेड सेक्स केल्याबद्दल हे जातो. अगोदर 1980 आसपास जे ब्लड ट्रान्सफ्युजन जायचं, पण तेव्हा आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन जर आपल्याला करायचं झालं किंवा ब्लड डोनेट करायचं झालं, तर स्क्रीनिंग केलं जातं. तर स्क्रीनिंग केल्यामुळे आता बरेच ब्लड ट्रान्सफ्युजन रिलेटेड एड्स किंवा सेक्स एच आय व्ही व्हायरस कमी झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे आता एकमेव मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हा एच आय व्ही
1: शारीरिक संबंध पॉझिटिव्ह असेल तरच होऊ शकतो.
0: अच्छा.
1: किंवा काही वेळेला जी डॉक्टर प्रोफेशन, नर्सेस प्रोफेशन, जे निडल स्टिक इंजुरी, आता एखादा एच आय व्ही पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि आपण ऑपरेशन करायचं झालं, ज्यावेळेला ऑपरेशन करताना आपण जेव्हा सुचरिंग करतो, जे टाके घालतो, म्हणजे डायरेक्ट आपण जर निडल इंजुरी त्यांच्या ब्लडनं आपल्या कुठं हाताला किंवा कुठंतरी कुठं कुठल्याही पार्टमध्ये जर आपण प्रिक झालं, तर चान्सेस असतील एच आय व्ही व्हायचे, खूप चान्सेस कमी असतात.
0: म्हणजे एखाद्या एच आय व्ही पेशंटला आपण हँडल करत असताना जर आपल्या अंगावरती कुठंतरी जखम असेल आणि त्याच्यामध्ये जर ते रक्त मिक्स झालं, असं साध्या सोप्या भाषेत,
1: तर होऊ शकतो,
0: तर होऊ शकतो,
1: पण चान्सेस खूप कमी आहे.
0: अर्थात तेवढं सगळं प्रिकॉशन घेऊनच आपण सगळं करत असणार आहे, पण तरीही हे एक हा एक मार्ग आहे असं आपण सांगू. बरोबर. मग सर, हे आपल्याला झाल्यामुळं काय अशी सुरुवातीची लक्षणं आहेत जी आपण सांगू शकतो?
1: नाही, जास्त करून आता एखादं पेशंट किंवा एखादं व्यक्ती, त्यांना कळते की आपण कमर्शियल सेक्स वर्कर आपण जाऊन आलो आणि आपण अनप्रोटेक्टेड सेक्स जर केलं, तर त्याला माहिती आहे की मी 100% मी एका ठिकाणी जाऊन आलेलो आहे.
0: अच्छा.
1: मग त्या व्यक्तीला सुरुवातीला काही सिम्पटम्स नसतात, पण पहिले एक महिन्यात त्यांना ताप, घसा दुखणे, मायल्जिया, बॉडी एक, हे जसं आपण सर्वसाधारण जे व्हायरल फिवर येते तशा प्रकारचे लक्षणं असतात, पण ते स्वतःहून व्हॉलेंटरी चेक करायला लागतात की मला जर झालंय का एड्स हे चेक करायसाठी एका डॉक्टरला कन्सर्न करून एच आय व्ही टेस्टिंग केलं तरच मग त्याला जाणून येतं, नाहीतर 99% त्यांना काही सिम्पटम्स नसतात.
0: अच्छा.
1: पण रिस्क फॅक्टर त्यांना माहीत असतं की मी आपण जाऊन आलेलो आहे, हा एका रिस्क फॅक्टरवर आपण चेक करायला लागतो, असं कुठलं खास लक्षण काही नसते त्यांना. किंवा आता आम्ही काय करतो, प्रत्येक टीबी पेशंट जे येतात आमच्याकडे, त्यांना एच आय व्ही केलं जातं. एच आय व्ही हा टी बी, टी बी हा एच आय व्ही, हे दोन्ही एकत्र जाते डिसीज.
2: मग
1: असं डिक्टीम आहे की कोणीही पेशंट एच आय व्ही नाही आलं तर आम्ही त्यांना टी बी चेक करतो, आणि ज्या टी बी पेशंट आलेले आहेत त्यांना एच आय व्ही चेक करतो. हा एक दुसरा मार्ग आम्हाला चेक करून आला म्हणजे असिम्प्टोमॅटिक फेजमध्ये. तिसरा मार्ग असा आहे की ज्यावेळेला आपण प्रेग्नेंट लेडी ज्यावेळेला येतो, प्रत्येक प्रेग्नेंटी गर्भवतीला महिलांना एच आय व्ही चेक केले जाते. मग असिम्प्टोमॅटिक ज्यांना काही लक्षण नाही तेव्हा पण डिटेक्ट केलं जातं.
2: अच्छा.
1: चौथा, ज्यावेळेला कुठल्याही पेशंटला आम्ही ऑपरेशन करायला पोस्ट करतो तर हे कंपल्सरी आहे की त्यांना एच आय व्ही टेस्ट केली जाते, आणि तेव्हा सुद्धा काही दिसून येतं.
2: अच्छा.
1: पण मोस्ट ऑफ द टाइम्स काही सिम्पटम्स नसतात त्यांना.
2: बरं.
1: रुटीन चेकअपमध्ये बरेच टेस्ट आपल्याला दिसून येतात.
2: ओके. मग सर, समजा की म्हणजे एखाद्याचं असं काही रिलेशन झालं आणि मग लगेचच असे सिम्पटम्स जाणवून येतात की त्याला काही, म्हणजे कालावधी गेल्यानंतर त्यांना काहीतरी होतं,
1: लगेच सिम्पटम जाणून येत नाहीत.
2: बर.
1: त्याला एक वर्ष लागू शकतो, दोन वर्ष लागू शकतो, पाच वर्ष लागू शकतं, काही सिम्पटम्स पण येत नाहीत.
2: म्हणजे कधी होऊ शकतं?
1: कधी होऊ शकतं.
2: ओके. मग काय असा शरीरामध्ये बदल होतो की त्यावेळी ते, म्हणजे ती लक्षणं आपल्याला समोर दिसून येतात?
1: नाही, जास्त करून लोक लाजतेत किंवा घाबरतेत की मी असं असं जाऊन आलो आणि मला एच आय व्ही टेस्टिंग करायचे, फार पुढे येत नाहीत लोक. मग ते माणसं मोस्ट ऑफ द टाइम्स काही कारणामुळे, आता आजकाल कुठल्याही कारणामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, जिथे ताप आहे, संडास कमी होत नाही आहे, परतंत कुठेतरी मानेत गाठी आल्या, असे काही लक्षण असतील तर आम्ही सस्पेक्ट करायला लागतो की काही वेळेला कदाचित एच आय व्ही रोग असू शकतो त्या माणसाचा.
2: मग एकदा आपल्याला एच आय व्ही झालाय हे जेव्हा समजून येतं तेव्हा त्याने काय काळजी घेतली पाहिजे?
1: नाही, फर्स्ट ऑफ ऑल काही घाबरण्याची काही आवश्यकता नाही.
2: बरं.
1: एच आय व्ही 20 वर्षापूर्वी हा एक मोठा भयंकर महारोग होता. आता एच आय व्ही हे सर्वसाधारण रोग आहे, जसं आपण टी बी ट्रीटमेंट करतो. त्यामुळे मी एकच सांगायचं म्हणजे एच आय व्ही जर रोग झाला तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. चांगले गोळ्या उपलब्ध आहेत, तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करायचं, टॅबलेट घेतलं, लाईफ लॉंग तुम्ही जगू शकता, त्यामुळे बिलकुल घाबरायचं आवश्यकता नाही.
2: म्हणजे ट्रीटमेंट आपल्याकडं अवेलेबल आहे आणि घाबरण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणताय, पण मुळातच एच आय व्ही आपल्याला झालंय हे जेव्हा समजून येतं एखाद्या पेशंटला त्यावेळी तो मेंटली थोडा डिस्टर्ब होतो.
1: बरोबर.
2: आणि म्हणजे मग समाजामध्ये कसं आपण राहावं किंवा लोक काय म्हणतील समजलं तर, आपल्याला दूर करतील वगैरे वगैरे गोष्टी त्यांच्या त्याच्या मनामध्ये येत राहतात, तर हे सगळं आपण फेस करण्यासाठी काय करावं?
1: जास्त करून एच आय व्ही ने पेशंट मरत नाही. जसं आपण साप चावला की लेकिन साप चावला, सगळे साप विषारी नसते, तसा हा एच आय पण विषारी नाही. आपण भीतो आणि घाबरतो आणि डिप्रेशन का जातो हे सेक्स केल्याबद्दल झालं म्हणूनच आपल्याला एच आय व्ही आणि समाजासाठी आपण भीतो. पण तसं काही भ्यायची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला कसं असतं, आता चार माणसं जर गेलो, कोणतरी सांगितलं आणि कुठेतरी कळालं की बाबा आपल्याला एच आय व्ही झालं, तर माणूस म्हणतो ह्या परस्त्री किंवा बाहेर कुठेतरी त्यानं संबंध केला असतो म्हणून आले. सोशली आपण घाबरतो. ओके. तर ते घाबराय न घाबरता व्हॉलेंटरी हिम्मत करून पुढे यायचं, त्याला चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, ज्याने करे त्यांनी लाईफ लॉंग जगू शकतात.
2: ओके. मग सर, एखाद्या एच आय व्ही पेशंटचं ब्लड, म्हणजे तो असा पब्लिकली सांगतच नाही की आपल्याला एच आय व्ही झाला, आणि बाय मिस्टेक त्याचं ब्लड जर कशामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स झालं, तर मग त्या व्यक्तीलाही एच आय व्ही होण्याचे चान्सेस असतात का?
1: फार कमी असतात, फार फार कमी असतात. दोन असतात, एक एच आय व्ही दुसऱ्याने जर जर स्प्रेड जायचं झालं डिसीज, तर CD4 आणि व्हायरल लोडवर डिपेंड राहतं. आता एखादा एच आय व्ही पेशंट आहे, त्याला ट्रीटमेंटवर आहे, आणि आम्ही ज्यावेळेला फॉलोअपला येतो प्रत्येक 6 महिने आम्ही त्याचं व्हायरस चेक केलं जातं ब्लडमध्ये, आणि प्रत्येक शक्ती किती आहे CD4 चेक केलं जातं. जर CD4 काउंट चांगला आहे आणि त्याचं बॉडीमध्ये जर व्हायरस डिटेक्टेबल नसेल तर तो डायरेक्ट संबंध पण करू शकतो, आणि एखादी स्त्री जी पॉझिटिव्ह आहे ती नॉर्मल डिलिव्हरी पण करू शकतो. ह्याचा अर्थ असा आहे की रेट ऑफ ट्रान्समिशन फार फार कमी.
2: अच्छा.
1: चान्सेस फार कमी असतात, त्यामुळे घाबरण्याचं बिलकुल आवश्यक.
2: मग जसं आपण सांगितलं सर की असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा जो एच आय व्ही आहे तो आपल्याला होतो, तर कसा तो आपल्या रक्तात मिसळतो आणि कसं त्याचं मग पुढं म्हणजे एड्समध्ये डेव्हलपमेंट होते, काय नेमकं होतं शरीरामध्ये?
1: ज्यावेळेला आपण अनप्रोटेक्टेड संबंध केले जाते त्यावेळेला समोरचे पार्टनर, मग कोण पण असू दे, समोरची पार्टनर नेगेटिव्ह जर असेल फिमेल किंवा हा पॉझिटिव्ह असलं ह्याच्याकडनं तिला जाऊ शकतो, आणि किंवा ह्यो नेगेटिव्ह असेल मेल पार्टनर ती पॉझिटिव्ह असेल त्यांच्याकडून ह्या नाही येऊ शकतो. तिथे कसं होतं म्हणल्यानंतर ते व्हायरस जी सिक्रिशन्स असतात, वेजायनल सिक्रिशन्स असू दे किंवा सेमॅनल सिक्रिशन, व्हायरसचं क्वांटिटी प्रमाण जास्ती असतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला फ्रिक्शन झाल्यामुळे थोडं रब होतं, त्यामुळे जे म्युकोसा जी लाइनिंग असते ते वेजायनल किंवा पेनाल म्युकोसा, त्याला बारके बारके स्क्रॅचेस पडले जातात, कट्स म्हणतो आम्ही, तिथून ते व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंटर होतं.
2: अच्छा.
1: ते आपल्याला मायक्रो कट्स दिसून येत नाहीत.
2: बरोबर. सेन्सिटिव्ह
1: असते, एकदम सॉफ्ट असते. त्या मायक्रो टच कट्समधून ते सिक्रेशन केल्यामुळे ते ब्लडमध्ये व्हायरस एंटर.
2: मग अशा लोकांनी प्रिकॉशन घेतलं तरी सुद्धा हे होऊ शकतं?
1: नाही, कॉन्डम जर जे वापरते 99% सेफ सेक्स प्रोटेक्शन होते. कॉन्डमने हा एच आय व्ही रोगच प्रिव्हेंट होत नाही, पण दुसरे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज जसे गोनोरिया, सिफिलिस हे पण प्रिव्हेंट केले जातं. तर कॉन्डम घातल्यामुळे 99% प्रोटेक्शन असते.
2: अच्छा. मग आता मेन आपल्याला एच आय व्ही होतो कशामुळं ते तर आपल्याला कळून आलं सर, त्याच्यावरती ट्रीटमेंट पण आपण पुढे जाऊन बोलणार आहोत. पण आता एवढे जे युथ जनरेशन आहे ते अशा सगळ्या गोष्टींकडे नक्कीच अट्रॅक्ट होत असेल, तर त्यांच्यासाठी आपण सेफ म्हणून काय सांगू, काय ऍडवाईस देऊ की काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे?
1: फर्स्ट ऑफ ऑल, जे टीन एज असतं की हे सेक्शुअली खूप ऍक्टिव्ह असतं, प्रोटेक्शन बॅरियर मेथड युज करणं सगळ्यात महत्वाचं असतं. ते पण एस्पेशली कॉन्डम यूज करणे. कॉन्डम यूज करण्याने काय, नॉट ओनली एच आय व्ही प्रिव्हेंशन होतं, पण दुसरे इन्फेक्शन्स पण प्रिव्हेंशन झालं असतं.
2: अच्छा. म्हणजे ती सेफ्टी आपण
1: येस कॉन्डम
2: केली पाहिजे. मग एखादी एच आय व्ही संक्रमित आई असेल आणि ती जर प्रेग्नेंट असेल तर तिच्यापासून बाळाला होऊ शकतं का? हे
1: होऊ शकतं, पण आता होत नाही.
2: बर.
1: 20 वर्षापूर्वी समजा एका आईला जर 3 मुलं जर पॉझिटिव्ह असेल, 3 पॉझिटिव्ह असायचे. 10-15 वर्षापूर्वी 3 मधले 2 पॉझिटिव्ह असायचे. हे का? तर एच आय व्ही व्हायरस ज्यावेळेला आपल्याला बॉडी शरीरामध्ये जातं, ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतं, ज्यावेळेला व्हेजायनल डिलिव्हरी होती त्यावेळेला बरेच रक्त ते बेबी जेव्हा बाहेर येतं त्यावेळेला कॉन्टॅक्टमध्ये गेलं जातं. आणि कसं होतं की जे स्क्रॅचेस ॲब्रेशन्स ते आईचं ब्लड बेबीच्या ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर ते एच आय व्ही होत. नॉर्मली ज्यावेळेला उम म्हणतो जी गर्भ जी पिशवी असते त्यात होत नाही एच आय व्ही. ड्युरिंग बर्थ एच आय व्ही होण्याचे खूप चान्सेस असतात. पण आता जी काही स्त्री गर्भवती असते, प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्या त्यांना एच आय व्हीची टेस्ट केली जाते. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर तिला ट्रीटमेंट दिलं जातं. ओके. आणि ज्यावेळेला विदिन 3 मंथ्स मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याच वेळेला आपल्याला व्हायरस नॉट डिटेक्टेबल रेंजमध्ये येतं. आणि ज्यावेळेला व्हेजायनल डिलिव्हरीची परिस्थिती येते, नॉट म्हणजे आपला व्हायरस लोड लेस दॅन 1000 आलं तर सेफ्टी राहते त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑलरेडी आता जे बरेच लोक जे पॉझिटिव्ह असतात त्यांना ट्रीटमेंट सुरू असते एच आय व्हीचं, त्यामुळे त्यांचे ब्लडमधलं व्हायरस कमी होत जातं. आणि कमी होत झाल्यानंतर बेबीला ट्रान्समिशन रेट कमी होत जातं.
2: अच्छा. म्हणजे आपण बेबीला वाचवू शकतो पॉझिटिव्ह होण्यापासून. ओके.
3: ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು, ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: मग सर, एखाद्या व्यक्तीला एड्स झालाय हे जेव्हा कळून येतं, त्यावेळी काय नेमकी शरीराची त्याची म्हणजे त्रास होतात किंवा काय नेमकं होत राहतं त्यांना आणि कसा त्याच्यामध्ये बदल येतो? आणि असं म्हटलं जातं की इन्फेक्शन जे आहे ते लगेच त्यांना अटॅक करतात किंवा लगेच त्यांना होतात, त्यामुळे त्यापासून सांभाळलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कुठल्या स्टेजला येतो?
2: जास्त करून आपल्या भारतात ट्युबरक्युलोसिस हा अपोस्टनेटिक इन्फेक्शन म्हणतो.
1: अच्छा.
2: ज्या वेळेला आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती कमी होत जाते, CD4 सेल, त्यावेळेला ट्युबरक्युलोसिस होण्याचे खूप चान्सेस असतात. मग फीवर, ताप आला, खोकला, वजन कमी व्हायला लागलं, भूक कमी व्हायला, रात्रीचं घाम यायला लागला, असे जर लक्षणं दिसून यायला लागली तर अर्ली साइन्स ऑफ सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आणि ते पेशंटना आम्ही स्क्रीन केलं जातं फॉर ट्युबरक्युलोसिस प्लस HIV. आणि त्यातनं जर दिसून आलं तर दोन्हीना ट्रीटमेंट दिलं जातं.
1: ओके.
2: आणि ट्रीटमेंट चांगलं आहे की दोन्ही क्युअर होऊ शकते. ट्युबरक्युलोसिस क्युअर होऊ शकतं, HIVला पुढे प्रोग्रेस व्हायला एड स्टेजला हॉल्ट करू शकतो.
1: मग HIV पेशंटना कायमच औषधांसोबत राहावं लागतं.
2: आता आपल्याला डायबिटीस झालेलं आहे तर तुम्ही काय करता? आयुष्यभर गुळ्या घेता.
1: औषध हो ना.
2: ओके. औषध घ्यायलाच लागतं, आयुष्यभर घ्यायला लागतं. तसं HIV मध्ये सुद्धा लाईफ लॉंग ट्रीटमेंट.
1: बरं.
2: लाईफ लॉंग एकच गोळी कंटिन्युअस घेत राहिलं तर 70-80 पर्यंत आराम जगतात, काही प्रॉब्लेम नाही.
1: मग HIV पेशंटने आणखीन काही एक्स्ट्राची काळजी स्वतःची घ्यावी लागते का?
2: नाही, ज्या वेळेला कुणाला आपल्याला HIV हे कळालेलं आहे त्यावेळेला ते स्वतः करायला पाहिजे की आता मला हा HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. समजा लग्न झालं असेल तर त्यांचं जे पार्टनर आहे त्यांचे पण टेस्ट केले जायला पाहिजे. आणि जर नेगेटिव्ह असेल तर मग त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की बॅरियर मेथड यूज करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरे, ज्या वेळेला आपण ब्लड डोनेशन करायचं असतो त्यावेळेला त्यांनी ब्लड डोनेट करायचं नाही HIV पेशंटला. हे दोन प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला पाहिजे.
1: अच्छा. मध्यंतरी एक बातमी म्हणजे पसरत होती सर, म्हणजे झाली त्याला बरीच वर्ष, की एखादा अननस कापणारा व्यक्ती होता आणि ते अननस खाऊन मग त्या मुलगीला बहुतेक किंवा जी कोण व्यक्ती होती त्यांना तो डायग्नोज झाला HIV. तर असं काही होतं का? म्हणजे कदाचित तो अननसवाला HIV पॉझिटिव्ह असू शकेल आणि त्याच्यामुळे मग असं ट्रान्सफर होतं का?
2: म्हणजे तुम्हाला म्हणायचं की HIV पेशंटचे जी ब्लड जर आपल्याला

0: लागलं तर एच आय व्ही होऊ सकतात
1: हो
0: नाही, फार चान्सेस खूप खूप कमी असतात.
1: बरं,
0: कारण एच आय व्ही व्हायरस जे आपल्या ॲटमॉस्फिअर जे एन्व्हायरमेंटला जर एक्सपोज झालं तर इमिडिएटली मरून जाते.
1: अच्छा.
0: एक्सेप्ट ज्या वेळेला कुणाचं ब्लड डायरेक्ट ब्लड तुमचं जी निडल स्टिक इंजुरी कुठं सुई आपण जे सर्जन्स ऑपरेशन करते डायरेक्ट ब्लड त्यांचं आपल्या ब्लडमध्ये डायरेक्ट जर घुसलं तरच मिक्स झालं तरच मग एच आय व्ही होतो. असा आपल्या शरीरात कुणाचं एच आय व्ही पॉझिटिव्ह ब्लड जर पडलं तर लगेच एच आय व्ही होत नाही.
1: ओके. आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला वगैरे जातो सर, आणि काही ठिकाणं अशी आहेत की जिथं खूपच काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जातं, तर काही लोक असं म्हणजे मुद्दामहून करणारी पण आहेत इकडं की हा आपण पॉझिटिव्ह आहे ना तर आपल्यापासून आणखीन चार लोकांना व्हावं आपलं काय जाणार आहे, अशा मेंटॅलिटीची पण काही लोक आहेत. आणि अशी न्यूज मध्यंतरी आम्ही वाचली होती की या या ठिकाणी जास्त पेशंट्स आहेत आणि ती वाढत आहे, तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे?
0: तुम्हाला म्हणायचं आहे की आता एच आय व्ही पेशंटची कम्युनिटी वाढत चालले
1: हो.
0: आता कसा एक कम्युनिटी असती म्हणजे आजकाल काय झालेलं तर जास्त करून कम्युनिटी म्हणलं तर एच आय व्ही पॉझिटिव्ह हा कमर्शियल सेक्स वर्कर्स हा पॉप्युलेशन मध्ये जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन एक ट्रान्सजेंडर मध्ये खूप दिसून येत आहे. आय व्ही ड्रग अब्युज किंवा ट्रान्सजेंडर. आता तुम्ही कमर्शियल सेक्स वर्कर कडे इकडे जर गेला तर आता त्यांना सुद्धा खूप अवेअरनेस आलेला आहे की विदाउट प्रोटेक्शन कॉन्डम त्यांनी कुणाला कॉन्टॅक्ट मध्ये येऊन देत नाहीत.
1: अच्छा.
0: आणि त्यांना रुटीन स्क्रीनिंग केलं जातं, त्यामुळे जनरल पॉप्युलेशन पेक्षा सुद्धा सामान्य लोकांपेक्षा सुद्धा त्यांना ह्याच्याबद्दल नॉलेज खूप आहे, त्यामुळे त्यांनी सगळीकडनं सेफ्टी प्रिकॉशन केले घेऊन घेतात कोण पण कॉन्टॅक्ट कस्टमर आला तर. पण दुसरीकडे बघितलं तर आपण निग्लेक्टेड कम्युनिटी हे ट्रान्सजेंडर तिथं प्रमाण जास्त आहे. आय व्ही ड्रग अब्युसर्स तिथं हा प्रमाण एच आय व्ही चे जास्त आहे. कमर्शियल सेक्स वर्कर पण खूप कमी झालेले.
1: ओके. म्हणजे त्या लेवलला होत नाही असं तुमचं मत आहे?
0: हा. आता म्हणजे बऱ्याच प्रमाण कमी झालेले आहेत का तर त्यांना प्रत्येक वेळेला स्क्रीनिंग केलं जातं आणि त्यांना जर पॉझिटिव्ह असलं ट्रीटमेंट दिलं जातं आणि कॉन्डम हा प्रिव्हेंटिव्ह मेजर इज कंपल्सरी. त्यामुळे कोणाही कुठलाही कस्टमर ते पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे विदाऊट कॉन्डम त्यांना कॉन्टॅक्टमध्ये येऊन देत.
1: ओके.
0: बऱ्याच ठिकाणी.
1: बरोबर. मग सर एच आय व्ही ला घेऊन आपल्याकडे काय अशी ट्रीटमेंट अवेलेबल आहे, काय नेमक्या ट्रीटमेंट होतात किंवा काही टेस्ट वगैरे करायचे असतील तर काय नेमकं असतात?
0: ज्या वेळेला कोणालाही एच आय व्ही टेस्ट करायची झाली पॉझिटिव्ह असू दे किंवा असं कोणतरी असं कुठेतरी जाऊन आला बाहेर आणि घाबरट आहे त्याला मी म्हणतो पहिले काउन्सिलिंग करतो की तू फर्स्ट ऑफ ऑल तू एच आय व्ही ने मरणार नाहीस. एच आय व्ही ला मरण नाही तुम्ही जर करेक्ट गोळ्या ट्रीटमेंट टाइमशीर घेतला तर.
1: बर.
0: ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल डिसिडे हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही आपल्याला वाटतं की प्रत्येक वेळेला सेक्स केलं हे एक वेगळ्याच आपण वेगळ्या अँगलनं बघितलं जातं समाजामध्ये. सेक्स हे घाण असं नसतं, ते इट्स अ नॅचरल पार्ट ऑफ द बॉडी रिक्वायरमेंट. त्यामुळे त्याला काउन्सिलिंग करतो आणि तू मरणार नाहीस. आता देव मी म्हणतो कधी पण तुम्ही जर देवाला जर एखादा चुकून रोग मागितलास द्या तर तुम्ही डायबिटीस काय एच आय व्ही समजा देण तुम्हाला दोन्हीपैकी एक घ्यायलाच पाहिजे तर मी म्हणतो तू एच आय व्ही घे. कारण एच आय व्हीला इतकं सुंदर ट्रीटमेंट आलेलं आहे सिंगल गोळ्या लेस साईड इफेक्ट्स तो माणूस 70-80% आरामात जगू शकतो.
1: अच्छा.
0: काही पथ्य नाही त्याला शुगर खायचं नाही किंवा असं मीठ कमी खा किंवा असं बऱ्याच गोष्टी त्याला कुठलेही बंधन नाही. किंवा असं वाटतं की मी जर यात किती तर बरेच पेशंट आहेत तेच माझ्याकडे की म्हणतात की मला एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे माझी फॅमिली आहे नातवंड आहेत हे ते वगैरे म्हणजे काही घाबरण्यासारखं नाही. त्यांच्याबरोबर खेळू शकता, त्यांच्या ताटात जीवू शकता, तुमच्या म्हणजे त्यांनी पप्पी तुम्हाला घेऊन घेऊ शकते, डोळे जर रडत असले तर पुसू शकते. बऱ्याच हे सगळं का तर आपल्याकडे चांगलं ट्रीटमेंट उपलब्ध आहे एच आय व्ही
1: साठी.
0: एवढंच नाही आता एक परवा मी नॅशनल कॉन्फरन्स मी टॉक दिलं पुढच्या 2 वर्षात आपल्याला 6 महिन्यात एकदा महिन्यात एकदा इंजेक्शन येणार एच आय व्ही ते भारतात आणायचा प्रयत्न चालू आहे. ते महाग असल्यामुळे अजून नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ट्राईंग इंजेक्टेबल एच आय व्ही म्हणतो आम्ही. ते काय कदाचित 1-2 वर्षात येऊ शकते.
1: अच्छा. म्हणजे वॅक्सिनेशन पण येणार आहे लवकर?
0: वॅक्सिनेशन नाही, वॅक्सिनेशन एवढं इफेक्टिव्ह नाही ते फेल झालेले आहेत. पण काही इंजेक्शन येणार आहेत जी 6 महिन्यात एकदा 1 वर्ष महिन्यात एकदा ते घेतलं तर वॅक्सिन सारखं काम करू शकतं.
1: ओके.
0: फॉर एक्झाम्पल आता कुणाला आता हाय रिस्क बिहेव्हिअर आहे की ज्यांना बाहेर जायचं सवय आहे ते 6 महिन्यात एकदा इंजेक्शन घेऊ शकतो. आणि जेवढं इंजेक्शन घेतलं ते जे व्हायरस नेले होते तो दुसऱ्याच ते ट्रान्समिट करायचे चान्सेस खूप कमी होऊन जातात.
1: ऍज अ प्रिकॉशन आपण घ्यायचं. ओके. मग समजा सर की म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता एच आय व्ही झालाय आणि तो विथ प्रिकॉशन जर पार्टनर सोबत सेक्स करत असेल तर मग त्या पार्टनरला होण्याचे चान्सेस आहेत का?
0: कसं असतं ज्यांना पॉझिटिव्ह आहे जर ते ऑलरेडी एच आय व्ही ची ट्रीटमेंट घेत असेल आणि त्याचं व्हायरस बॉडीमध्ये आम्ही डिटेक्ट करतो नॉन डिटेक्टेबल रेंज जर आला असेल तर विदाऊट प्रोटेक्शन जरी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर चान्सेस ऑफ ट्रान्समिशन फार फार फार कमी. म्हणून

0: यू इज इक्वल टू मी म्हणजे जी पॉझिटिव्ह असले तरी सुद्धा टॅबलेटने नॉन डिटेक्टेबल रेंज एक 6 महिन्याच्या ऑकेशनमध्ये 2 ऑकेशन्समध्ये नॉन डिटेक्टेबल रेंज असेल रेट ऑफ ट्रान्समिशन खूप कमी आहे त्यामुळे होत नाही त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनरला जर होऊ नये म्हणून असेल तर त्याला प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतो. काय करावं त्यांनी त्या वेजायनल रिंग्स आहेत डॅपावरिंग म्हणून जसं आपण कॉन्डम यूज करतो तसं फिमेल वेजायनल रिंग्स आहेत जे एच आय व्हीचे मेडिसिन्स असतात ते किंवा गोळ्या टिनोफोवेर एमेसेट्रामिन 1 महिना अगोदर सुरू केल्या तर त्यांना चान्सेस होण्याचे खूप कमी असतात. तो प्रिकॉशन्स मी घेतो दॅट इज कॉल्ड प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस.
1: ओके मग सर एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत दिली तर एखाद्या एच आय व्ही पेशंटला त्यांना आपली लाईफस्टाईल कशी जगावी याबद्दल थोडंसं सांगून दे.
0: एकदम नॉर्मल अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांच्या बरोबर खेळू शकतात उठू बसू शकतात फंक्शनला अटेंड करू शकतात जसं नॉर्मल ए नॉन एच आय व्ही पेशंट जगतो लाईफ तसं नॉर्मल लाईफ जगू शकतो. एकच कंडिशन ह्यांना राहते की जी पॉझिटिव्ह आहेत न चुकता रेग्युलर कंटिन्युअस गोळी घेणे कंटिन्युअस फॉलोअप मध्ये राहणे हेच दोन इम्पॉर्टंट प्रिकॉशन्स त्यांना. अदरवाइज नॉर्मल लाइफ हेल्दी लाइफ.
1: आणि खाण्यापिण्याकडे असं काही विशेष लक्ष देण्याची
0: गरज नाही काही सुद्धा आवश्यकता नाही. सगळे पोट भरून खाऊ शकते त्यांना काय आवडते कुठल्याही खाण्यापिण्यावर बंदी नाही.
1: ओके मग हा विषय जो आहे तो ओपनली बोलला जात नाही. मग एखाद्याला जर याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा आपल्याला आता झालंय आणि मग अधिकच आपण काय केलं पाहिजे किंवा काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर अशी कोणती वेबसाईट आहे का किंवा आपल्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये असं कोणतं एखादं डिपार्टमेंट जिथं येऊन ते भेटू शकतात आणि कॉन्फिडेन्शियल हे राहू शकतं सगळं.
0: कसं खूप ऍप्स निघालेले आहेत की आपल्याला समजा आता एखादा मी आता कोणतरी असं बाहेर गेलं आणि त्यांना कळलं की मी रिस्कवर आहे तर रिस्क स्कोरिंग ऍप करू शकतो. एड्स सोसायटी ऑफ इंडिया एक नवीन ऍप लॉन्च केलेलं आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपण आपलं रिस्क किती आहे ते बघू शकतो. सेकंड थिंग व्हॉलेंटरी टेस्टिंग जिथे एड्स सेंटर आहेत ICTC सेंटर आहेत किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये स्वतःहून जाऊन आपण चेक करू शकतो की आपल्याला एच आय व्ही आहे का नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे प्रभाकर कोरे सरांचं हॉस्पिटल आहे केएलईचं आपल्याकडे स्किन डिपार्टमेंटमध्ये ICTC सेंटर आहे ARD सेंटर आहे मेडिसिन डिपार्टमेंट आहेत तिथे कन्सल्टंट्स अवेलेबल असतात काउन्सलर अरेंजमेंट आहेत लॅबचे सर्व प्रकारचे फॅसिलिटीज आहेत जे आपले एच आय व्ही व्हायरस डिटेक्ट करू शकतं किंवा व्हायरल लोड म्हणतो आम्ही किंवा प्रतिकारशक्ती CD4 डिटेक्ट करू शकतो किंवा एच आय व्ही आहे का डिटेक्ट करू शकतो सगळे फॅसिलिटीज उपलब्ध आहेत.
1: खूप महत्वाचा विषय होता सर आजचा आणि याच्याबद्दल जागरूकता होणं हे खूप गरजेचं आहे तर त्याचं प्रमाण कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
0: नाही आता गेल्या काही वर्षात एक डिकेडमध्ये 10 वर्षापर्यंत बऱ्याच लोकांनी जागरूकता आलेली आहे की एच आय व्ही म्हणजे काय आणि बऱ्याच लोकांनी माहिती आहे की ते एक्सेप्टेबल डिसीज झालेले म्हणजे अगोदर एच आय व्ही म्हणत होतं आता नाव आता आम्ही एच आय व्ही म्हणत नाही पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही आता त्याला एड्स झाले असं मी कधी ऐकत नाही कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोग्राम लॉन्च केलेला आहे तिथं प्रत्येक तालुका लेवलमध्ये प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये बसस्टँडवर जे कॉन्डम प्रोडक्शन प्रोग्राम सुरू आहेत कॉन्डम प्रोटेक्शन प्रोग्राम सुरू आहेत TV मोबाईल ह्या ॲपमुळे आणि बरेच लोक एज्युकेट झाल्यामुळं ते ऑनलाईन व्हॉट्सअप इन्स्टावर ते प्रिकॉशन कसं घ्यायचं आहे आपलं सेफ्टी कसे आहेत ते बऱ्याच लोकांनी माहीत असल्यामुळं एच आय व्हीचा इन्सिडन्स फार कमी झालेला आहे. एड्स तर आम्ही आता बघतच नाही जास्त करून.
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ
0: की ज्या लोकांना एच आय व्ही झालेला आहे त्यांनी बिलकुल घाबरायचं नाही. चांगले चांगले ट्रीटमेंट उपलब्ध आहेत गव्हर्नमेंट सेटअपमध्ये लॉंग रन बेसिस पुढच्या 2 वर्षात जी मी 20 वर्षापूर्वी बघत होतो एच आय व्ही आता तसं राहिलं नाही का तर चांगले ट्रीटमेंट आहे पुढं पण चांगले ट्रीटमेंट येऊ शकते. आणि काही युवा पिढीला किंवा काही जणांनी ज्यांना एच आय व्ही नाही किंवा असं त्यांना काही वेळेला हाय रिस्क बिहेवियर थॉट्स येतात त्यांनी सेफ्टी प्रोफाईल युज करायचं सेफ्टी प्रोफाईल युज केलेलं कधीही उत्तम असतं आणि ट्राय टू अवॉइड गोइंग इन टू द हाय रिस्क प्लेस.
1: थँक्यू सो मच सर या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. एच आय व्ही आणि एड्स यामधला काय फरक आहे काय आपल्याकडे ट्रीटमेंट आहे कशी काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करत होते. डॉक्टर ज्ञानेश मोरकर आपल्यासोबत होते जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे जनरल मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनून होणे 91.4 FM KLE कनसू. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूप आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज़.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच

0: होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केएलई नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केएलई विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ॲडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: विद्यालय केएलई यूनिवर्सिटी कैंपस नेहरू नगर बेळगावी दूरवाणी संख्ये 08312470362 मोबाईल संख्ये 9448998331
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. फोन नंबर 08312444444 एक्सटेन्शन 4327.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.